0: आहेत लोक चोराने पळवलो पाण्यात दोन गाले टेकल्या पाण्यात सांगितलं
1: चोरा
2: नाही